0: ಮಾಡುವಾ.
1: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್, ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್,
2: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಖಂಡ್ವಾ.
0: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಖಂಡ್ವಾ.
3: गुड मॉर्निंग खंडवा कार्यक्रम में स्वागत है हमारे सभी श्रोता साथियों का. इस कार्यक्रम में आज के अंक के साथ मैं हूँ विद्या सिंह
4: और मैं हूँ कीर्ति.
3: आप सभी को हमारा
4: नमस्कार
3: और
0: गुड मॉर्निंग खंडवा.